0: गिलास तुमक वाफी
1: ओटा बोला छ तिमी सिकवाना फिरे आ स छ त नम्बर आफ ब के पास रे ओमले ओमले फुल फुल बोला बिते पिलो यो त ओल जान नफ नरा छ छैन कु तुपनी तुपने छ नफ न बार न छ भन छ छैन नि बे जान र छैन यसिन फान सुन अर मनारा किसान को यो मेच फनाना नासा कुम बोला दे दे दे युजान बोला तेरा का इन जी तारिक बे बोला तारिक बेची तदी रच मिसी र बोला दे बे चे नासा दे वो तो बोला साफ चात दे पर सुन
2: साफ बे नियम के कंजान वो तो नियम ये रहा बे तुम पुल्तो ना कहें पुल्तो ना मार तो कहें पुल्तो ना पकाला सामान के खेत से कमाने तो सारा मिस जो क्या था तो
3: सब अंशुले तो मत का सियारा लो मनरुसी मत का ये सा यो अंदर लो अंशुल मत का सियारा काम के लिए रे तो ना कोरोना के पुस्ती दे बस इसे ही रखी रहना तो वन बहो इन सब तो सारा तो कुन कुरी का ना साम दे इसी तेरे ना मर्जी क्या सी yo amin'ny asa tokony mba omena asa ny tsy manana asa amin'izay mba mandrosirosy tokoa Madagasikara rehefa manana asa daholo zany ny olona rehetra eto Madagasikara dia mba mety ampandrosan'ny Madagasikara kokoa izay
4: zao raha ny tena marina anao mbola voatenatenana za tomba tonga zay dia eo amin'nyresaka manjaka loatra le kolikoly ohatra ka tsara tatana alala sitatana kosa moa ve jetjavy any leky sis tokony asaraina angama zao no abebe koa de mitsisy avatra fanafanana nykolokola anao zavatra lehibenina tokony masoany fanjakana fananana azy aloha de tsy misy avatra ny aza mampiroborobo ny asa vahiny angah zany isan'ny malagasy zay aloha mba iova fenitro amin'izay a mamalagasy satria efa ela no nijariana zany malagasy tsaina milo vaina ka raha sy loha tsaina sy ny famarinana ny zaky nitorany fanjakana ve manao izy tena manao vidy lafanjakana fa saingy sonjo zay loha satsy mety misy an'izay aloha zay marara foanao
0: saotra tomboko lahy saotra tomboko vavy.